0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 73 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्त्रतुण्ड महाकाय

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 20 जुलै 2026 आणि नेहमीप्रमाणे सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. प्रामाणिक प्रयत्न, दृढ विश्वास आणि परमेश्वराची कृपा यांची साथ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते. श्रोतेहो, प्रत्येक सोमवार हा नव्या संकल्पांचा दिवस असतो. कालच्या चुका विसरून आज नव्या उत्साहाने कामाला लागणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी झाली तर प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनतो. ऐकूया आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. 5 दशकानंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 2015. दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच्याच दिवशी. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले. ऑलिम्पिक हेलसिंकी फिनलंड येथे 15व्या ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली. बँक ऑफ बडोदाची सुरुवात झाली तीही आजच. फोर्ड मोटर कंपनीने पहिली मोटर गाडी बनवली. दिवस होता आजचा. साल होतं 1903. मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले, तेही आजच्याच दिवशी. तैमूर लंगने तुर्कस्तान मधील अंकारा शहर जिंकले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. देबाशिष मोहंती भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म आजचाच. राजेंद्र कुमार हिंदी चित्रपट अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पंडित सामता प्रसाद भारतीय तबला वादक, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे स्वातंत्र्य सैनिक तत्वज्ञानी यांचाही जन्म आजचाच आहे. बाका जिलानी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आता वेळ झालेली आहे आजचं राशी भविष्य ऐकण्याची. मी सुरुवात करते मेष राशीपासून. आज तुमच्या नोकरीतील चांगली कामगिरी इतरांवर प्रभाव करेल. जर तुम्ही तुमच्या नियमित कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ रास, आज कौटुंबिक जीवनात अस्थिरता असू शकते. तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. मिथुन रास, आज तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर बिझनेस ट्रीप शक्य आहे. कर्क रास, तुम्हाला विविध स्तरांवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळाच्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखेल. सिंह रास, हाड आणि मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांशी झुंज देणाऱ्यांसाठी दिवस कठीण असू शकतो. कन्या रास, तुमचे संवाद कौशल्य आज चांगले असतील, त्यामुळे नोकरी व्यवसायात कोणत्याही नवीन प्रोजेक्टसाठी दिवस उत्तम आहे. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सका.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. तुमच्या संपर्कामुळे आज तुम्ही व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सर्वांगीण यश मिळेल. वृश्चिक रास, आज तुम्ही नोकरीत सर्व उपक्रमांमध्ये चमकाल आणि त्यामध्ये अव्वल येण्यासाठी नशीब तुम्हाला मदत करणार आहे. धनुरास, आज तुम्ही मनातील बऱ्याच गोष्टींसाठी आवाज उठवत असल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणे बोलू शकाल. मकर रास, आजचा दिवस मिश्र परिणामांचा असेल त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. कुंभ रास, आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल, नोकरीत तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आणि शेवटची मीन रास, आज तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या खूप यशस्वी व्हाल आणि तुमचे नाव आणि प्रसिद्धी सर्वत्र पसरेल. तुमच्यापैकी काही जण नवीन कंपनी किंवा भागीदारीत प्रवेश करू शकता. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. विजय मोहंती, ओडिया चित्रपट अभिनेते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांची आज पुण्यतिथी. गीता दत्त, अभिनेत्री आणि गायिका यांची पुण्यतिथी आजच. शंकरराव बोडस, शास्त्रीय गायक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. बटुकेश्वर दत्त, भारतीय क्रांतिकारक यांची पुण्यतिथी आजच आहे. वामन मल्हार जोशी, कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्वचिंतक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथी. श्रोतेव, प्रत्येक सूर्योदय हा आपल्या आयुष्यातील नव्या संधीचा संदेश घेऊन येतो. कालच्या चुका विसरून आज नव्या उमेदीनं, चांगल्या विचारांनी आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धेने पुढे चला. लक्षात ठेवा, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा कधीही सोडू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर उजाडणारी पहाट नवा प्रकाश आणि नवी उमेद घेऊन येते. याच सकारात्मक विचारांसह आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया उद्या याच वेळेला भक्तिमय सकाळ या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आजचा विषय आहे औषध की समुपदेशन की दोन्ही, हे आपण काही उदाहरणातून समजून घेऊया. रोहित आमच्याकडे आला तो थोडासा नाखुशीनेच, आई वडिलांनी धरून पकडून आणल्यासारखा. मुळात त्याला काही मानसिक त्रास आहे असं नुसतं म्हटलं तरी तो चौताळून उठत असे. त्याच्या आई वडिलांनी अपॉइंटमेंट साठी फोन केला तेव्हाच आमचं ठरलं होतं की आपण करिअर गायडन्स साठी जातोय असं सांगून त्याला इथे घेऊन यायचं. रोहितची आई आधी आत आली आणि मला म्हणाली, डॉक्टर तुम्ही त्याला जरा नीट समजावून सांगा, काउन्सिलिंग का काय म्हणतात ते करा. अहो, वर्षभर तरी झालं, हल्ली अजिबात ऐकतच नाही कुणाचं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे पण अभ्यास म्हणून करत नाही. एकटक कुठेतरी पाहत बसतो, एकटाच स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असतो, संशयित नजरेनं इकडे तिकडे पाहत राहतो, एखाद्या समारंभाला सुद्धा येत नाही, सारखा गाणी ऐकत बसतो. अहो, चार चार दिवस आंघोळ सुद्धा करत नाही. काय सांगायचं, खोलीत कोंडून घेतलंय त्यानं स्वतःला, बेडरूमही बदलली. काय तर म्हणे, बेडरूम मध्ये छुपे कॅमेरे बसवून आपलं चित्रण केलं जात आहे. इतकंच नव्हे तर आपले मित्र आणि कॉलेजमधील प्राध्यापकही आपल्या विरोधात आहेत, आपल्यावर अन्याय करतायत आणि परीक्षेतही आपल्याला नक्कीच नापास करणार आहेत. मग अभ्यास करून काय उपयोग असं म्हणतो. इतकंच काय तर मोबाईल मधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि माझ्या मनात काय चाललंय ते त्यांना कळेल अशी यंत्रणाच त्यांनी निर्माण केली आहे. या सर्व कटकारस्थानात आपले शेजारी पाजारी देखील सामील आहेत, नातेवाईकही सामील आहेत, म्हणून तो कुणामध्ये मिसळतच नाही. हे सर्व लोक आपल्याविषयी बोलतात आणि अफवा पसरवतात असं तो म्हणतो. एक वर्ष झालं असा त्रास सुरू होऊन फॅमिली डॉक्टरना दाखवलं, हिप्नॉटिझमही झाला. सासूबाई बाहेरचं आहे म्हणाल्या म्हणून गंडे दोरे, ताई मांत्रिक, बाबांचा अंगारा, पूजा, शांत, सगळं काही झालं, शून्य उपयोग. शेवटी तुमच्याकडे आलो, शेवटी तुमच्याकडे आलोय, त्याला समजवा जरा, त्यासाठीच तर तुमच्याकडे आणलंय. तो यायला तयार नव्हताच. रोहितचे बाबा म्हणाले, मॅडम एकुलता एक मुलगा, याच्या काळजीनं आम्हाला झोप लागत नाही, त्याला कितीही पटवून सांगितलं तरी काही पटतच नाही, त्याची करिअर बर्बाद होतीये. त्यामुळं त्याच्या आईला डायबेटीस आणि त्याच्या काळजीनं त्याच्या आईचा डायबेटीस आणि माझं ब्लड प्रेशर वाढलंय, छातीत दुखतंय, ढीकभर ECG काढून झाले, माझंही कामात नीट लक्ष लागत नाही, नव्हे आम्ही नीट जगतच नाहीये. आपल्यालाही असं काही होईल अशी भीती त्याच्या बहिणीला वाटते. ती 12वी सायन्सला आहे, तिला मेडिकलला जायचंय, तीही अस्वस्थ आहे, आम्हाला हे औषध द्या काहीतरी. रोहित ही पॅरानॉइड सिझोफ्रेनियाची केस आहे, हा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार किंवा सायकोसिस आहे. याचं प्रमाण 1% इतकं आहे, म्हणजे सध्या भारतात 1.5 कोटी लोक या विकारानं ग्रस्त आहेत. अशा प्रकारच्या आजारात वास्तवाचं भान हरवतं, सत्य परिस्थितीशी संपर्क तुटतो व रुग्ण त्याच्या मनानं तयार केलेल्या भासमय जगात वावरायला लागतो. त्याच्या दृष्टीनं हे भ्रम आणि भासमय जगच खरं असतं. आपण त्याला वास्तवाची जाणीव करून देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही. आवाजाचे भास होणारा रुग्ण मला लोक मारायला येत आहेत म्हणून घरात लपून बसतो, किंवा प्रत्यक्षात न घडता एखादी व्यक्ती त्याला भेटली बोलली असाही त्याला भ्रम होतो. हे त्याचे भास आहेत, हे काही प्रत्यक्षात घडत नाहीये हे त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तो आपल्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या दृष्टीनं ते भास, भ्रम आणि ती दुनियाच खरी असते. वास्तवाचं भान हरवल्यामुळं आणि आजाराची जाणीव नसल्यामुळं या रुग्णांच्या वागण्या बोलण्यात आमूलाग्र व जाणवण्या इतपत बदल होतो. त्यांचा अभ्यास, करिअर, काम, इतरांशी असलेल्या संबंधात व इतर क्षमतांवरही विपरीत परिणाम होतो. तरीही अनेकदा हे रुग्ण उपचार घेण्यासही तयार होत नाहीत, कारण त्यांना स्वतःला आपल्या आजाराची जाणीव नसते. या विरुद्ध रोहितच्या काळजीने त्याच्या आई बाबांना आणि बहिणीला होणारा त्रास हा मात्र सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार होता. रोहितच्या आजाराला सायकोसिस म्हणतात. तर त्याच्या आई वडिलांना होणारा त्रास, चिंताग्रस्तता, त्याच्याविषयीची काळजी, भीती याला न्यूरोसिस म्हणतात. या प्रकारात रुग्णाला आजाराची जाणीव असते. रुग्ण स्वतःच उपचारांसाठी येतो. जसं रोहितचे आई बाबा, त्याची बहीण यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी औषध द्या किंवा समुपदेशन करा. वास्तवाचं भान न्यूरोसिसच्या रुग्णांना असतं. काम, अभ्यास, करिअर, नातेसंबंध व सामाजिक संबंधावर गंभीर विपरीत परिणाम होत नाहीत, तरीही त्यांना या चिंताग्रस्ततेसाठी, डिप्रेशनसाठी, नैराश्यासाठी औषधोपचार हवे होते. आणि रोहितला मात्र मी समजावून सांगावं, काउन्सिलिंग करावं अशी त्यांची नेमकी उलट अपेक्षा होती. याविरुद्ध रोहितच्या काळजीनं त्याच्या आईबाबांना, बहिणीला होणारा त्रास हा मात्र सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार होता. याला न्यूरोसिस म्हणतात. या प्रकारात रुग्णाला आपल्या आजाराची जाणीव असते. रुग्ण स्वतः उपचारांसाठी येतो. वास्तवाचे भान असते. काम, अभ्यास, करिअर, नातेसंबंध या सामाजिक संबंधांवर सौम्य परिणाम होतो, पण गंभीर विपरीत परिणाम होत नाहीत, तरीही त्यांना या चिंताग्रस्ततेसाठी, डिप्रेशनसाठी, औदासीन्यासाठी औषधोपचार हवे होते. आणि रोहितला मात्र मी समजावून सांगावं, काउन्सिलिंग करावं अशी त्यांची नेमकी उलट अपेक्षा होती. मला त्यांना हळूहळू समजावून सांगावं लागलं की रोहितला पॅरानॉइड सिझोफ्रेनिया हा तीव्र गंभीर स्वरूपाचा, ज्याला मनाचा कॅन्सर म्हणून संबोधलं जातं, असा आजार झाला आहे आणि त्याला सध्या औषधोपचारांचीच गरज आहे. मुन्नाभाई MBBSच्या भाषेत साला केमिकल लोचा. मेंदू मधील जीवरासायनिक बदलांमुळं ही निर्माण झालेली लक्षणं आहेत. जसं की मलेरिया या आजारात खूप थंडी वाजून ताप येतो. हे लक्षण मलेरियाचे औषधोपचार केल्याशिवाय जाणारच नाही. समुपदेशनाचा त्याला काही उपयोग नाही व अपेक्षित परिणामही होणार नाही. सध्या रोहितला फक्त औषधोपचार, योग्य आहार आणि त्याच्याशी तुम्ही कसं वागायचं, बोलायचं याबद्दल आई बाबा, बहीण यांना काउन्सिलिंग व समुपदेशन याची गरज होती आणि ते आपण करूया, असं मी त्यांना सांगितलं. आपल्या मुलाला हा गंभीर आजार झाला आहे, त्यामुळे आलेला मानसिक ताण, चिंताग्रस्तता, नैराश्य यासाठी इनामदार पती पत्नीना, रोहितच्या बहिणीला अगदीच थोड्या प्रमाणात औषधाची आणि अधिक प्रमाणात काउन्सिलिंगची गरज होती. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, ज्यामुळं ते कुटुंब स्वतः मानसिक दृष्ट्या सुदृढ बनून रोहितला या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यास सक्षम बनणार होतो. औषधोपचार, योग्य आहार, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, आईबाबांना केलेलं समुपदेशन यांनी 15-20 दिवसातच 60-70% बदल रोहित मध्ये दिसून आला. अर्थात हा कायमस्वरूपी नव्हता, उपचारात सातत्याची गरज होती. महिन्याभरानंतर तो अभ्यासातही रस घेऊ लागला. अर्थात या आजाराचा परिणाम मनाच्या एकाग्रतेवर होत असल्यामुळं रोहितची लर्निंग स्टाईल म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची त्याची पद्धती व स्टडी स्किल्स म्हणजे मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, नोट्स मेकिंग, टाईम मॅनेजमेंट, टेस्ट प्रिपरेशन इत्यादी या सायकॉलॉजिकल टेस्ट केल्या आणि त्याला अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा याबाबत काही सोपी टेक्निक शिकवली. म्हणजेच त्याच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेचा विकास साधून उपयोग करून घेतला. रोहितनं परीक्षा दिली व तो पासही झाला. अर्थात उपाय, उपचार आणि उपयोग या त्रिसूत्रीचं उपयोजन योग्य वेळी, योग्य पद्धतीनं आणि दीर्घकाळ करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, मानसिक आजारांसाठी योग्य वेळी, शक्य तितक्या लवकर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हा वेडेपणाचा शिक्का मारून घेणं नव्हे तर सगळ्यात मोठा शहाणपणा आहे. आता लक्षात आलं असेल की मन करारे प्रसन्न, कारण ते आहे सर्वसिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL Venudhvani 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लग्जरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नवा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7764772 79. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998833.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना। ते एक आर्टिस्ट आहेत, वास्तववादी पेंटिंग्स ते बनवतात, फाईन आर्ट्स मध्ये ही कला येते, त्यांना आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: आज आपण तुमचा थोडासा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत की तुमचं शिक्षण कुठं झालं आणि कुठपर्यंत शिकला तुम्ही आणि या कलेकडे कसं वळलात ते आपण सगळं जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कुठं शिकला ते सांगा।
1: शिक्षण माझं इंजिनिअरिंग झालंय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन मध्ये KLE मध्ये झालंय माझं इंजिनिअरिंग कॉलेज 1992 ला झालं पूर्ण।
0: आणि शाळा वगैरे?
1: शाळा 11 नंबर शाळा होती मराठी, त्याच्यानंतर हायस्कूल सेंट्रल हायस्कूल मध्ये झालं, परत PUC RLS मध्ये गेलो 2 वर्ष, नंतर इंजिनिअरिंग।
0: म्हणजे ENC तुमचं झालेलं आहे?
1: होय।
0: मग हे झाल्यानंतर तुम्ही कुठं सर्व्हिस वगैरे केली की काय झालं?
1: 1-2-3 महिनेच केलो मी सर्व्हिस बेळगाव मध्येच, बाहेर मी गेलो नाही मोठ्या सिटी तसं, कारण पूर्वीपासून प्रवासाचं जरा मला कंटाळा येतो म्हणजे लहानपणापासून, त्यामुळे मग तरुण भारत मध्ये जॉईन होतो आणि रिसादर गलीत राहत होतो पूर्वी आम्ही, आता स्वामी विवेकानंद मार्ग जे नाव आहे तिथेच राहत होतो। मग तरुण भारत मध्ये जॉईन झालो मी, तिथं मग इलस्ट्रेटर म्हणून जॉईन झालो, जवळजवळ 18 वर्ष केलो सर्व्हिस
0: तरुण भारत मध्ये।
1: होय।
0: ओके। मग हे जे पेंटिंग तुम्ही बनवायला सुरू केलं ते कधीपासून केलं?
1: ते म्हणजे लहान असतानापासून आवड होती मला, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत सुद्धा मी पुस्तकातील संतांची आणि चित्र येत होतो ती काढत होतो, शिवाजी महाराज आणि मावळे त्यांची काढत होतो चित्र, आणि असं करून मग एक हॉबी आर्टिस्ट होत होतो सुरुवातीला, म्हणजे सुट्टीत असं काढणार किंवा कंटाळलं तर असं काढणार, पण अभ्यासात हे चांगलं होतं माझं, कायम पहिला नंबर असणार माझा, आणि 10वीला सुद्धा माझा 2रा नंबर आला पूर्ण शाळेमध्ये, त्यामुळे तेव्हा वाटलं नाही की आर्ट कॉलेजला जावं असं, म्हणून ते इंजिनिअरिंगला गेलो असं झालं।
0: म्हणजे हायस्कूल मध्ये असल्यापासून तुम्ही हे पेंटिंग वगैरे किंवा चित्र वगैरे काढत होता?
1: आणि हायस्कूल मध्ये माझं प्रदर्शनही भरलेलं केलेलं चित्रांचं, तिथं पण भरवलेले होते,
0: पण कुठं काही क्लास नाही आणि काही नाही,
1: म्हणजे
0: आमची कला असं झालं।
1: होय।
0: होय ना?
1: होय।
0: की तुमच्या घरी कोणी असं
1: नाही, वडलं परजेतच आहे, म्हणजे कसं माझे आजोबा पण स्टॅच्यू आणि असं बनवायचे, सोनार कामी करायचे आणि चित्रही करायचे, ते त्यांनी गांधीजी महात्मा गांधीजींना पण सावंतवाडी आले तेव्हा चांदीचं काहीतरी असं पत्र ठेवायसाठी करून दिलेले त्यांनी, ते मला आठवत आहे, आणि त्यांचे भाऊ चांगले चित्रकार होते म्हणजे SL हळदणकर यांच्याकडे ते होते मुंबई स्टुडिओ मध्ये, आणि ते लवकर वारले त्यामुळे त्यांना भेटू शकलो नाही। आजोबांचे माझे सख्खे भाऊ तेही चांगले आर्टिस्ट होते असं आहे, वडिलांच्या अंगात पण होती कला, पण ते प्रेसच्या व्यवसायात गुंतले नंतर, 15 वयापासूनच ते प्रेस मध्ये गेले त्यामुळे त्यांचं ते खंड पडला।

0: असं आहे
1: म्हणजे थोडी कला त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे शाळेत असल्यापासून तुम्ही हे चित्रकलेमध्ये थोडेसे हुशार राहिलात आणि ते तुमच्या पेंटिंग्सची एक्झिबिशन पण भरवलं. मग ते शाळेमधलं आठवते का एक्झिबिशन? म्हणजे शाळा लेवलचं एक्झिबिशन म्हणजे थोडस वेगळं असतं. आताही तुमचे एक्झिबिशन भरतात, तर कसं होतं त्यावेळेचं? म्हणजे पहिलं तुम्हाला काही आठवत असेल तर.
0: शाळा म्हणजे चित्र पण मी तेव्हा भरपूर काढली अशी, आणि आम्हाला पिरियड पण होते ड्रॉइंगचे, म्हणजे सेपरेट असायचे. ते पण माझा आवडता म्हणजे पिरियड असायचा ड्रॉइंग पण बाकीच्या विषयाबरोबर. मग तिथं पण थोडं मिळालं सरांकडून. पवार सर म्हणून आम्हाला होते, त्यांचे वडील चांगले म्हणजे आर्टिस्ट होते, आरबी पवार म्हणून त्यांचे मुलगे आम्हाला होते, त्यांच्याकडून मिळालं मार्गदर्शन. पण ते आम्ही असतानाच वारले म्हणजे शाळेमध्ये. नंतर जयवंत वरपे म्हणून सर होते, त्यांच्याकडूनही मिळालं म्हणजे प्रॉपर ते शाळेमध्ये आम्हाला मिळालं म्हणजे सब्जेक्ट वाईज असं असायचं. ड्रॉइंगचा पिरियड, नेचर ड्रॉइंग, फ्री हँड ड्रॉइंग, मेमरी ड्रॉइंग, जिओमेट्रिकल ड्रॉइंग, आणि दोन ग्रेड एक्झाम पण दिले आम्ही तेव्हा, लोअर आणि हायर ग्रेड कर्नाटकच्या.
1: मग सुरुवातीला जी संतांची वगैरे चित्र काढत होता तुम्ही, ते सोडून आणखीन दुसरी कुठली चित्र काढली का?
0: ते बरीच अशी काढलो म्हणजे
1: लक्षात राहण्यासारखे. कोणती
0: लक्षात राहण्यासारखे? म्हणजे ऍक्च्युली माझं फुल फ्लेज कसं, किंवा 2000 नंतर मी जास्त करायला लागलो पेंटिंग, पण त्याच्या आधी एक हॉबी आर्टिस्ट म्हणून होतो. कुठलं चित्र आवडलं, समजा ऍक्टर कुठला आवडला त्याचं काढायचं. पण 90-92 सुमारला के बी कुलकर्णी सर म्हणजे बेळगावचे म्हणजे प्रसिद्ध चित्रकार होते, त्यांना वडील मला त्यांना भेटायला घेऊन गेले तेव्हा, 1990 नंतरची गोष्ट आहे. आणि त्यांना दाखवलं चित्र, आणि त्यावेळेला कसं ते क्लासेस असे घेत नव्हते, सुरुवातीला घ्यायचे ते क्लासेस. मग त्यावेळेला त्याने घेत नव्हते, पण मी दाखवलेले त्यांना आवडायचे पण चित्र. मग त्याने मला बोलले, तू ऍक्टर लोकांची करू नको, तू वेगळी अशी टाईपची काहीतरी कर पेंटिंग. मग मी मग नेचर ड्रॉइंग किंवा असं पोर्ट्रेट हे ते असं वेगळी चित्र करायला लागलो मी. आणि त्यांना मधून मधून दाखवायलाही जायचो मी वॉटर कलर, त्यांना आवडायचे पण अशी चित्र असं. आणि 92 वाङ्मयच्या मंडळमध्ये माझं स्वतःच एक वेगळं केलं प्रदर्शन मी. आणि त्याच्यानंतर 2002 लायन्स क्लबने माझं भरवलेलं, व्हॅक्सिन डेपो मध्ये त्यांचा हॉल आहे, तिथं एकदा केलेले प्रदर्शन. 2000 ही दोन म्हणजे बेळगावला केलो. नंतर 2018 नेहरू सेंटर वर्डी मध्ये झालं माझं मुंबईला एक्झिबिशन, एकट्याच झालं.
1: मग त्या एक्झिबिशन मध्ये जी पेंटिंग तुम्ही ठेवला ती कुठल्या प्रकारची होते?
0: म्हणजे फिगरेटिव्ह म्हणतात तर मॉडेल पेंटिंग कसं असते, मॉडेल ड्रॉइंग फिगरेटिव्ह तशी होते, आणि लँडस्केप निसर्ग चित्रण होते त्याच्या.
1: मग एखादं एक्झिबिशन भरवत असताना म्हणजे असे काही नियम असतात का आपल्याला की एवढेच पेंटिंग आपण एक्झिबिशन मध्ये लावायला पाहिजेत, मिनिमम एवढे असावेत, आणि असं काही नियम तिथे असत
0: नाही? तसं काही असत नाही.
1: बर,
0: गॅलरीचा आकार बघून आम्ही ठेवू शकतो पेंटिंग.
1: अच्छा अच्छा. आणि मग तिथं म्हणजे परचेजही करू शकतो आपण?
0: होय, लोक म्हणजे कोणाला आवडेल ते परचेजही करू शकतात. आणि एखादं म्हणजे स्टॉल असतात एकेकांचे, म्हणजे त्यांनी मोठा आर्ट फेअर असं भरवतात, तिथं स्टॉल करतात, त्यांना मात्र लिमिटेड जागा असते. 10x10 स्पेस मध्ये जेवढी तुम्ही जे बसतात तितकी लावा असं त्यांचं असतं. पण हे आर्ट गॅलरी कसं हॉल बघून लावू शकतो आपण पेंटिंग.
1: मग एवढे ठिकठिकाणी तुमचे एक्झिबिशन झाले, काय होता तुमचा अनुभव?
0: अनुभव म्हणजे मुंबईला तसं चांगला होता, कारण जहांगीर सारखं तिथं तेवढी पब्लिक कमी जरा येते नेहरू सेंटर, म्हणजे एक वेगळं पडतंय. जहांगीर कसं सेंटरला असते, तरी पण लोकांना आवडली चित्र थोडी घेतली माझी तेव्हा मुंबईला.
1: आणि इथं बाकीच्या ठिकाणी?
0: बाकीच्या ठिकाणी म्हणजे बेंगळुरूला, आणि म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पण मी सहभाग करतो, हैदराबाद असून दे किंवा बेंगळुरूच्या पण कॉम्पिटिशन मध्ये, तिथं पण मग सिलेक्ट झालं तर मग पाठवून देतो चित्र, ते पण डिस्प्ले असं करतात तिथं.
1: अच्छा. मग मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की वास्तववादी पेंटिंग तुम्ही बनवता जास्त, तर वास्तववादी पेंटिंग म्हणजे नेमकं कोणती येतात त्याच्यामध्ये?
0: म्हणजे इंग्लिश मध्ये आम्ही त्यांना रिअलिस्टिक म्हणतो, म्हणजे दोन भाग असतात, एक वास्तववादी, एक अमूर्त म्हणून असते, मॉडर्न आर्ट जे म्हणतो आम्ही अमूर्त चित्र ते वेगळं असतं. आणि वास्तवदर्शी म्हणजे कसं रिअलिस्टिक कॅटेगरी मध्ये, आता एकाचं समोर बसून पोर्ट्रेट काढलं किंवा एक निसर्ग चित्र केलं ते वास्तव मध्ये येतात, किंवा स्टील लाईफ पेंटिंग केलं ही सगळी वास्तववादी मध्ये, किंवा एक प्रसंगावरून चित्र केलं ही सगळी वास्तवदर्शी आहेत.
1: मग तुम्ही एवढे सगळे जे पेंटिंग आता बनवताय,
0: ओके,
1: ते म्हणजे स्वतःच्या इमॅजिनेशन मध्ये असं इमॅजिन करून बनवता की काहीतरी बघितलाय प्रसंग आणि मग आपण ते पेंटिंग मध्ये उतरवलंय चित्र असं काय होतं?
0: हा, इमॅजिनेशन पण करतो जेव्हा मग सांगतात मला असं मला पाहिजे किंवा बुक कवर डिझाईन साठी किंवा स्टोरी वाचून त्याच्यावर काढायची चित्र त्याच्यामध्ये मग ते इमॅजिन करून मला करावं लागतं.
1: असं म्हणजे समोरच्या लोकांच्या एखाद्या वेळेस ऑर्डर आल्या तर त्यांना काय पाहिजे त्याच्यावरून तुम्ही बनवून देता. पण जेव्हा अशी ऑर्डर वगैरे येत नाही स्वतःसाठी तुम्ही बनवता त्यावेळी कशाचा अभ्यास करता?
0: तेव्हा मग निसर्ग चित्रण असं बेळगावातले वेगवेगळ्या स्पॉटची पेंटिंग करतो. लाईव्ह पण करायला जातो. आमचा ग्रुप पण आहे गुलमोर बाग बेळगाव मध्ये. ते पण जातात बाहेर म्हणजे वॅक्सिन डेपो किंवा किल्ला एरिया कॅम्प एरिया त्याच्यामध्ये मग जाऊन तिथं बसूनही करतो वॉटर कलर मध्ये करतो चित्र. असं
1: तुम्हाला म्हणजे कुठल्या टाईपचे जे पेंटिंग असतात किंवा कलर वगैरे करायचे आता वॉटर पेंटिंग वगैरे तुम्ही म्हटला हे जे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये कुठला असा डिफिकल्ट वाटतो?
0: सगळ्यात तसं म्हणजे डिफिकल्ट म्हणजे वॉटर कलर त्याच्यामध्ये करेक्शन करता येत नाही.
1: अच्छा.
0: एकदा रंग लावले की लावले ते असं. ऑइल पेंट मध्ये करू शकतो अक्रेलिक मध्ये थोडं करू शकतो पण वॉटर कलर मध्ये करता येत नाही म्हणजे सगळ्यात जड जे वॉटर कलर असं आहे म्हणतात.
1: मग तुम्ही एवढे वास्तववादी वगैरे पेंटिंग्स बनवता त्याच्यामध्ये कुठलं सगळ्यात असं एखादं असतं ना आपल्याला की ते आवडलं आपल्याला किंवा त्याच्याशी अशा आपल्या भावना जोडलेल्या आहेत असे काही क्षण?
0: तशी आता बरीच चित्र आहेत म्हणजे पर्टिक्युलर सांगू शकत नाही. म्हणजे बहिणीचं पण मागं मी एकदा केलेलं कॅन्डल धरलेलं आहे ते. मुलीचं पण मी केलो पोर्ट्रेट. आणि अजून पण अशी मी पर्टिक्युलर सांगू शकत नाही पण बरीच अशी चित्र आहेत म्हणजे ती मला आवडतात. आता घरच्या लोकांची केलो म्हणजे ती मी सेल करत नाही पण दुसरी आहेत ती मला करावं लागतं सेल म्हणजे आवडली मला तरी मी ठेवू शकत नाही लँडस्केप वगैरे म्हणजे असं असते.
1: एखादं पेंटिंग बनवायला तुम्हाला किती दिवसाचा अवधी लागतो?
0: ऑइल पेंटिंग म्हटलं तर एक आता निसर्ग चित्रच म्हटलं तर 3-4 दिवस लागतात म्हणजे कंटेंट त्याच्यावर काय आहे ते त्याच्यावर असते. सिटीस्केप असला तर वेळ लागतो म्हणजे शहरातले चित्र काढायचे म्हणजे ते बिल्डिंग्स येणार लाईट्स येणार लोक येणार पावसाचे पण मी काढतो त्याचं रिफ्लेक्शन येते गाड्या येतात सगळं कंपोज करून करावं लागतं मग व्यवस्थित. त्याला 3-4 दिवस असे वेळ लागतात.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: मग आता सध्या तुम्ही ही पेंटिंग्स बनवणं तेवढंच करता की त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही चालू आहे?
2: नाही, आणि काही नाही, फुल याच्यावरच आहे, पेंटिंगवरच.
1: पेंटिंगवर कसं होतं म्हणजे एखाद्या आर्टिस्टला फक्त पेंटिंग्सवर म्हणजे आपलं सगळं चालवणं, काय चॅलेंजेस असतात?
2: हा, चॅलेंजेस असतात. आणि पूर्वी कसं घरी पण आता लोक असं मुलांना आर्ट्स फील्डला घालायला बघत नव्हते. तिथं जाऊन काय करणार, म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर असं शिकवायचे. पण आत्ता जरा बदललाय ट्रेंड, म्हणजे मुलं आता जायलेत म्हणजे फॅशन डिझायनिंगला म्हणा किंवा आर्ट फील्डला, आर्किटेक्चरला, असं म्हणजे जायलेत आता लोक
1: वेगवेगळे,
2: म्हणजे आर्ट रिलेटेड आहे त्या साईडला जायलेत.
1: मग तुम्ही असा काही विचार केलाय का की तुम्ही स्वतः थोडस हे चित्रकला म्हणा किंवा हे पेंटिंग करणं, ह्याच्याबद्दल थोडीशी क्लासेस घेणं किंवा काय?
2: हा, क्लासेस म्हणजे आता कसं कोणी आलं मला विचारलं म्हणजे माहिती काय पाहिजे असली किंवा चित्रसुद्धा दाखवायला येतात, म्हणजे मी गाईड त्यांना करतो. म्हणजे क्लासेस अजून मी असं फुल प्ले सुरू केलं नाही, कारण म्हणजे ऑर्डर वर्कलाच मला वेळ लागतो. त्यात आणि वेळ काढून माझी स्वतःची वेगळी करावं लागतात पेंटिंग्स, त्यामुळं फारसा वेळ मिळत नाही. पुढं कसं वर्कशॉप आणि असं घ्यायचा विचार आहे, म्हणजे 2-3 दिवस असं म्हणजे तेवढ्यात म्हणजे त्यांना शिकवू शकतो. एखादं पोर्ट्रेटचं वर्कशॉप असेल किंवा एक निसर्ग चित्रणाचं असेल असे, म्हणजे आणि लोक इंटरेस्टेड पण आहेत त्याच्यामध्ये. असं
1: अगदीच एखाद्याला चित्रकलेमध्ये रस नाही आहे,
2: होय,
1: म्हणजे असा एखादा कोणी असेल तर त्यालाही या 2-3 दिवसाच्या वर्कशॉप न काही फरक पडू शकतो, म्हणजे शिकू शकतो असा व्यक्ती?
2: हा, शिकू शकतो. पण त्याचं कसं माहितीये, स्वतः त्याला जरा प्रयत्न करावा लागतो आणि हातामध्ये जरा पाहिजे वळण.
1: बरोबर,
2: अगदीच हातात वळण असलं तर मग त्याला जमणार नाही कधीच. असं आहे,
1: बरोबर.
2: आता आर्ट कॉलेज सुद्धा जातात मुलं, पण ज्याच्या हातात वळण असेल आणि ज्याला खरी आवड असेल तेच पुढे जातात. असं जे प्रॅक्टिस करतील असं पण आहे.
1: म्हणजे तुम्हाला आता बाहेरून ऑर्डर पण भेटतात ज्या तुम्ही कम्प्लीट करून देता?
2: होय.
1: मग कशा प्रकारच्या ऑर्डर असतात त्या? म्हणजे एखादं व्यक्ती चित्र काढायचं असेल किंवा समोर एखादा माणूस बसलेला आहे आणि त्याचंही तुम्ही चित्र काढू शकता?
2: हा, तसंही काढू.
1: अच्छा अच्छा, मग तशा प्रकारच्या सगळ्या ऑर्डर्स येतात?
2: ऑर्डर्स म्हणजे जास्त मला ते आता वारलेल्या व्यक्तीचे असेल ते फोटोज मला देतात ते.
1: अच्छा अच्छा.
2: किंवा वेगळे पेंटिंग, कोणाला वारली पेंटिंग काढून पाहिजे, कोणाला ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट काढून पाहिजे, कोणाला कृष्णाची पेंटिंग करून पाहिजेत, वेगवेगळे येतात. साईबाबा कोणाला करून पाहिजे, हे असे असतात.
1: म्हणजे हौशी लोक अजून
2: आहेत करून घेत.
1: अच्छा. याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काय हॉबीज आहेत?
2: हॉबीज म्हणजे पूर्वीपासून म्हणजे क्रिकेट एक माझा आवडत आहे, पूर्वीपासून म्हणजे बघतो. आता काय मी पूर्ण एक बसून जागेला बघत नाही, पण आवड आहे मला क्रिकेटची. खेळत पण होतो शाळेत असताना थोडं, ते एक आहे. फिल्म्स बद्दल थोडं आहे, सिनेमा बद्दल पूर्वीपासून आहे.
1: एखाद्या आर्टिस्टला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास असावा आणि कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवून आपली कला जी आहे ती सादर करावी?
2: ओके. पहिला म्हणजे आता तुम्ही रिअलिस्टिक करणार तर प्रपोर्शन पाहिजेत, तसं अभ्यास पण पाहिजे. चेहरा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे ठेवण असते. नाकाचे, डोळे, कान प्रत्येकाचे म्हणजे वेगळे असतात. दोघं माणसं कधी सारखी असत नाही, चुकून कधी असतात.
1: हो ना,
2: ते म्हणजे ऑब्झर्वेशन पाहिजे आणि प्रॅक्टिसही पाहिजे. रंग मिश्रण ते माहिती पण पाहिजेत, रंग कसे मिक्स करायचे त्याची माहिती पाहिजे. आणि मीडियम्स वेगवेगळे हाताळायला पाहिजेत. आता मी प्रत्येक मीडियममध्ये करतो, ऑइल पेंट करतो, अक्रेलिक करतो, वॉटर कलर करतो, पेस्टल करतो, पेन्सिलमध्ये करतो, चारकोलमध्ये करतो, म्हणजे जवळजवळ सगळ्या मीडियम्समध्ये करतो. का मग प्रत्येक मीडियमचं एक एक खास वैशिष्ट्य असते, ते पाळून त्या बेसवरच करावं लागतं पेंटिंग.
1: म्हणजे भरपूर गोष्टींचा अभ्यास असावा?
2: होय.
1: मग तुम्ही सुरुवातीपासून कुठे क्लासेस घेतले नाहीत? काही नाहीत. नंतर तरी म्हणजे थोडस नवीन काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी असं काही कुठे क्लास वगैरे घेतला किंवा माहिती वगैरे घेण्याचा प्रयत्न केला?
2: नाही, असं कसं पूर्वी सोशल मीडिया नव्हतं.
1: बरोबर.
2: आता आमच्या कॉलेजच्या वेळेला नव्हतं, मग लायब्ररीमध्ये जाऊन मग ते पूर्वीचे आर्टिस्ट काढलेले त्यांची पुस्तकं बघत होतो, चित्र किंवा बुक्स असे प्रिंट आता दोनच होत आहे कारण बेळगावला एक्झिबिशन जास्त भरत नव्हते तेव्हापासून पण भरतच नव्हते पूर्वी डेमो कोणाचे बघायला मिळत नव्हते मग एकच ऑप्शन होता एक तरी पुस्तक विकत घ्यायचं वॉटर कलरवर तर मिलिंद मुळीक सर आहेत त्यांचं वॉटर कलरचं पुस्तक घेतलो मी त्यावेळेला आठवतोय वॉटर पोस्टरचे पुस्तक घेत होतो मग त्यातून असे स्टेप बाय स्टेप मिळायचं शिकायला थोडं म्हणजे ते वाचून आम्ही करू शकतो असं होतं त्यावेळेला आता कसं सोशल मीडिया इतकं आहे इंस्टाग्रामवर आम्ही इथं बसून दुसऱ्या बाहेरच्या परदेशातल्या आर्टिस्टचं काम आम्ही बघू शकतो शॉर्टमध्ये काय राहिना त्यांचं म्हणजे कसं करतात ते म्हणजे ऍक्च्युअली बघू शकतो ते एक इन्स्पिरेशन मिळतं हा फायदा आहे सोशल मीडियाचा
1: म्हणजे याच्यामधून तुम्ही स्वतःमध्ये थोडस इम्प्रूव्हमेंट करून
2: घ्या हा इम्प्रूव्हमेंट ते बघितलं की म्हणजे वाटतं अरे किती छान काढलंय तर आपणही करावं तसं असं वाटतंय म्हणजे इन्स्पिरेशन असतं
1: आपण बोललोत की इंजिनिअरिंग पर्यंत तुम्ही शिकलात आणि इंजिनिअरिंग नंतर काही थोडे दिवस तुम्ही जॉब केलात आणि नंतर पूर्ण पेंटिंग कडे वळलात तुम्ही
2: बरोबर
1: तर ते कसं काय म्हणजे जॉब करताना सोडून आपण पेंटिंग कडे फक्त वळणं म्हणजे थोडस डिफिकल्ट गेलंच असेल
2: बरोबर
1: तर ते कसं काय तुम्ही डिसिजन घेतलात
2: बरोबर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर थोडेकडे जॉब बघितले पण मला कसं थोडे एक दोन तीन महिने बेळगावमध्ये जॉब केल्यानंतर मग वडील माझे मध्ये पण मी सांगितलं म्हणजे कुलकर्णी सरांकडे घेऊन गेले मग त्यांची चित्र बघून मला जास्त नाही इन्स्पायर झालं त्याच्या अगदी जास्त असं भेटलो नव्हतो माहिती नव्हती आणि त्यांचे जे शिष्य होते जॉन फर्नांडिस म्हणा किंवा रवी परांजपे मारुती पाटील सर हे जागतिक दर्जेचे चित्रकार होते म्हणजे जे इथून बाहेर गेलेत पुण्याहून मुंबईहून त्यांची पण चित्र नंतर बघितल्यानंतर वाटलं अरे करूया आपण पण करूया आपण पण म्हणजे एक आवड निर्माण झाली आणि घरी पहिल्यांदा म्हणजे कसं इंजिनिअरिंगवर असं पाणी सोडलं त्यांना म्हणजे आवडलं नाही पहिला म्हणजे तितकं कारण आर्थिक परिस्थिती पण आमची चांगली नव्हती पूर्वी त्यामुळं पहिल्या नंतर मग म्हटलं तू काय करतोस तुझं तू ठरव त्यामुळं मग मी हळूहळू मग प्रेसी जवळ होतं तरुण भारत तिथं पण लागलो त्याच्यामुळे लोक म्हणजे ओळखायला लागले म्हणजे पेपरमध्ये चित्र येतात ते रांगणेकर रांगणेकर तरुण भारतमध्ये आहे त्यामुळे जास्त ओळख झाली लोकांची आणि एक आहे म्हणजे कुलकर्णी सरांना जर मी हायस्कूलमध्ये किंवा असताना भेटलो असतो तर मी इंजिनिअरिंगला कदाचित गेलो नसतो दहावी नंतर जे जे किंवा आर्ट कॉलेजला कुठेतरी गेलो असतो म्हणजे आर्ट कॉलेजचा एक फायदा असतोय लवकर डेव्हलप होतो म्हणजे हँड जर चांगला असेल तर एक व्यक्तीचं जर हँड चांगला असेल तर लवकर पिकअप होऊ शकते असं आहे मला जरा स्ट्रगल करावं लागलं ऍक्च्युअली म्हणजे आर्थिक परिस्थिती असल्यामुळे कमवण्यासाठी आणि शिकण्यासाठी मला स्ट्रगल करावं लागलं
1: बरोबर म्हणजे सुरुवातीचा काळ थोडासा डिफिकल्ट गेला अगदी एवढं चांगलं शिक्षण घेऊन ते थांबवून किंवा त्याच्याशी रिलेटेड एखादा जॉब थांबवून आपण पूर्णपणे याच्याकडे वळणं म्हणजे थोडस घरच्यांचाही सपोर्ट हवाच
2: पाहिजे
1: आणि त्यावेळी जरास तुम्हाला डिसिजन घेणं
2: डिफिकल्ट
1: पण घरी चांगलं सेट झालं सगळं
2: होय आणि घरी तसं म्हणजे प्रोत्साहन मिळायचं म्हणजे केलेलं मला कमाईचे तारीफ करायचे वडील खास करून म्हणजे जास्त हे करायचे म्हणजे प्रोत्साहन द्यायचे पूर्वी काय लागलं असेल तर आणून द्यायचे लहान असताना सुद्धा कधी मला कमी केले
1: नाही
2: म्हणजे कठीण परिस्थिती सुद्धा
1: बरोबर मग इतक्या दिवसांपासून आता तुमचे एक्झिबिशन वगैरे चालू आहेत म्हणताय तुम्ही इतकी वर्ष झालं तुम्ही या फील्डमध्ये
2: बरोबर
1: मग आपण म्हणतो ना की आपण केलेल्या कामाची जर पोचपावती आपल्याला भेटायची असेल तर कोणीतरी त्याला एनकरेज केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे
2: बरोबर
1: आणि ते जेव्हा आपल्याला मिळतं त्यावेळी आणखीन थोडीशी काम करण्याचा उत्साह वाढतो
2: बरोबर
1: आणि ती पोचपावती म्हणजे काही सन्मान असणं किंवा काही लोकांनी सन्मान करणं पुरस्कार देणं
2: बरोबर
1: या सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅटर करतात आपल्या
2: बरोबर बरोबर
1: तर तसं तुमच्या सोबत असं काही झालेलं आहे का की काही पुरस्कार आपल्याला मिळालेत काय
2: हा ओके आता शाळेपासून सुरुवात करायचं म्हणजे शाळेपासूनच शाळेमध्ये मला मिळायचे म्हणजे कॉम्पिटिशन किंवा बाहेर रोटरी क्लब आणि ठेवायचे कॉम्पिटिशन जायंट्स क्लब ठेवायचे तिथेही मी जात होतो तिथेही मिळायचे नंतर जेव्हा मी आता सुरू केलो म्हणजे कॉम्पिटिशन पण बाहेरच्या पाठवायला मी मला वाटतं 4-5 वर्षापासून सुरुवात केलो म्हणजे बाहेरचे कॉम्पिटिशन असतात ऑनलाईन आणि मग कॅमलचं मला तसं मिळालं म्हणजे फुल साऊथ झोन मध्ये निसर्ग चित्रण या विभागात मिळालं मला कॅमलने ठेवलेलं ते मोठं मिळालं बक्षीस आणि तसंच बेंगळुरूमध्ये शायनी कलर्स त्याने ठेवलेले नॅशनल लेवल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये पोर्ट्रेटसाठी मला मिळालं फर्स्ट प्राईज मझदाट हैदराबाद 5 वेळा मी पाठवला ऑनलाईन 5 वेळा मला बक्षिसं मिळाली त्याच्यामध्ये आणि माझं ह्यावेळेचं चित्र त्याने आपल्या कॅलेंडरसाठी वापरलं 2026 ती आहे आणि बाकी आता परवा KB कुलकर्णी सर त्यांच्या स्मरणात म्हणजे कला गौरव पुरस्कार ही मला दिले आता ह्या वेळेला 4 तारखेला झाला फेब्रुवारी.
1: अच्छा छान.
2: वोकेशनल अवॉर्ड मिळालं आणि 2 व्यक्ती बरोबर मला मिळालं ते रोटरी क्लब.
1: छान. म्हणजे बरेच पुरस्कार तुम्हाला मिळाले गेले आणि तुमच्या कामाला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून. हे जे कॅमलचं वगैरे सांगितलं तो खूप मोठा पुरस्कार होता असं म्हटलं तुम्ही, तर काय होतं ते नेमकं चित्राने ज्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला?
2: हा, ते पावसाळी चित्र होतं. म्हणजे माळी गल्ली जी बेळगावमध्ये आहे तिथं जुनी घर आहे त्याने अरुंद गल्ली आहे.
1: बर.
2: आणि ते पाऊस पडल्यानंतर तिथं जे रस्त्यावर जो ओलसरपणा असतोय त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन आणि असतात छोट्या, ते रिक्षा थांबलेली किंवा माणसं ते आपल्या कामात मग्न छत्र्या घेऊन जाणारी माणसं, ते चित्रण मी केलेलो. म्हणजे असा 3D इफेक्ट आलेला पेंटिंग मध्ये त्यांना मला मिळालं.
1: छान. म्हणजे एखादा इन्सिडेंट बघितला तुम्ही किंवा एखादं काहीतरी बघितलं ठिकाण तर ते तुम्ही चित्रात उतरवू शकता व्यवस्थित?
2: हा, उतरू शकतो. पण कसं डिटेलिंग करणार तर क्लिक लागते ऍक्च्युली, त्याचा रेफरन्स पाहिजे.
1: ओके. म्हणजे
2: कारण ते क्षणिक असतोय. म्हणजे आता सूर्योदय सुद्धा होतोय म्हणजे फार वेळ असत नाही किंवा लाईट अँड शॅडोज पडतात फार वेळ इफेक्ट असत नाही, लगेच क्षणापुरता असतोय, थोडे अर्ध्या तासाने बदलतोय असं.
1: म्हणजे परफेक्ट जर आपल्याला चित्र पाहिजे असेल तर थोडस आपल्याला त्याचा रेफरन्स हवा.
2: रेफरन्स हवा, नाहीतर मग तिथं स्पॉटवर जाऊन करायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली स्पॉटवर करणंच चांगलं असतंय पण तशी जागाही पाहिजे बसायला. अरुंद गल्ल्यात आता बसून करू शकत नाही, मोकळी जागा पाहिजे. डिस्टर्बन्स जास्त राहता गावाने, म्हणजे गजबजलेल्या एरियात बसून आम्ही करू शकत नाही. स्केचिंग पेन्सिलने करू शकतो, म्हणजे लोक जे बसतात बस स्टँडवर जाऊन बसा ते स्केचिंग आणि करू शकतो. पण पेंटिंग म्हणजे जरा
1: हे पण आपलं साहित्य होय सगळं व्यवस्थित, ते कॉन्सन्ट्रेशन आपलं व्हायला हवं.
2: होय. आणि ती किट रेडीच पाहिजेत. म्हणजे आता जायचं म्हणजे आदल्या दिवशी मी सगळी किट रेडी करून ठेवतो, उद्या जायचं आहे कुठं म्हटलं तर लाईव्ह जाऊन मग तिथं करतो असं.
1: म्हणजे एकंदरीत छान प्रवास आहे तुमचा, कलरफुल प्रवास म्हणूया त्याला, कारण एवढ्या कलर सोबत तुम्ही राहता असता त्यामुळे अगदी कलरफुल प्रवास आहे तुमचा. आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून. स्कूल मध्ये असल्यापासून तुम्ही पेंटिंग्स करायला सुरुवात केली आणि आजपर्यंत ते तुम्ही करत आहात. मग तुमच्या नंतर आता तुमच्या मुलांमध्ये अशी काही कला आहे का?
2: हा, मुलीचं पण माझं हँड चांगलं आहे, ती करते 9वीला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगला आहे, तरी पण तो आता सुरत कला आहे इंजिनिअरिंगला, तिथं पण तो कॉलेजमध्ये काय पण लागला आर्टची ऍक्टिव्हिटी तर तो करतो तिथं पण.
1: अच्छा.
2: हातामध्ये दोघांच्या पण आहे वळण,
1: म्हणजे त्यांना पण ती देणगी मिळाली.
2: होय.
1: छान वाटलं तुमचा प्रवास ऐकून आणि तुम्ही इकडे आलात आणि तुमच्या बद्दलची माहिती आमच्या लिस्नर पर्यंत पोहोचवली त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
2: ओके, थँक्यू.
1: हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना ऐकत होतो. ते एक आर्टिस्ट आहेत, वास्तववादी पेंटिंग्स ते बनवतात, त्यांच्याशी आपण बोलत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केएलई विश्वविद्यालयाच्या केएलई स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केएलई कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: जेली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry!
3: आरोग्य हेच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: लसीकरण
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केले शतमानस चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
0: फोन नंबर 08312413777.
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.